साज करे तनखे, गावै को जी लै फिर दे, गावै को जापै दिसै दूर, गावै को वेखै हादरा हदूर, कथ ना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट।

जाने मन कोय पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजान पंचा का गुर एक त्यान जे को कह करे विचार करते कह करने नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जे को बुझै होवे सचियार तौले उपर केता पार धरती होर प्रै होर तिस्ते पार तले कमन जोर जी जा।

नानक पातशाही पातशाह अमुल गुण अमुल व्यापार, अमुल व्यापारिये अमुल भंडार, अमुल आवे अमुल लै जाए, अमुल पाए अमुला समाए, अमुल धर्म अमुल दीवान, अमुल तुल अमुल प्रवान, अमुल बख्शीस अमुल निशान, अमुल करम अमुल फरमान, अमुलो अमुल आख्या न जाए, आख आख रहे लिवलाए, आखे वेद पाठ पुराण, आखे पढ़े करे वख्यान, आखे ब्रह्मे आखे इंद, आखे गोपी तै गोविंद, आखे ईसर आखे सिद्ध, आखे केते कीते बुद्ध, आखे दानव आखे देव, आखे सुर नर मुन जन सेव, केते आखे आखन पाए, केते कह कह उठ उठ जाए, एते कीते होर करे ता आख न सके केई के, जेवड पावे तेवड होए, नानक जाने साचा सोए, जे को आखे बोल विगान, तां लिखी है सिर गवारां गवार, सो दर के हा सो कर के हा, जित वै सर्व समाले, वाजे नाद अनेक असंखा, केते वामन हारे, केते राग प्री सो कहियन, केते गावन हारे, गावे तुनू पौन पानी बैसंतर, गावे राजा धर्म द्वारे, गावे चित गुप्त लिख जाने, लिख लिख धर्म विचारे, गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोन सदा सवारे, गावे इंद इंदासन बैठे देवते अंदर नाले, गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे, गावन जति सति संतोखी, गावे वीर करारे, गावन पंडित पढ़न ईश्वर जुग जुग वेदा नाले, गावे मोहनिया मन मोहन सुरगा मच प्याले, गाव रतन उपाय तेरे अठ सठ तीर्थ नाले, गावे जोध महा बलसूरा, गावे खानी चारे, गावे खंड मंडल वर पंडा, कर कर रखे तारे, सही तुनरु गावे जो तुत पावन, रते तेरे भगत रसाले, होर केते गावन से मैं चित न आवन, नानक क्या विचारे, सोई सोई सदा सच साहेब, साचा साची नाई, हैपी होसी जाए न जासी, रचना जिन रचाई, रंगी रंगी पाती कर कर जिनसी माया, जिन उपाई कर कर वेख कीता अपना, जिव तिस दी वड्याई, जो तिस पावे सोई करसी, हुक्म न करना जाई, सो पातशाह सहा पत साहिब, नानक रहन रजाई, मुंदा संतोख शर्म पत चोली, ध्यान की करो बबूत, खिंता काल कुआरी काया, जुगत डंडा प्रतीत, आई पंथी सगल जमाती, मन जीते जग जीत, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेश, भुगत ज्ञान दया पंडारन, कट कट वाजे नाद, आप नाथ नाथी सब जाकी, रिद्ध सिद्ध अवरा साध, संजोग वंजोग दोय कार चलावे, लेखे आवे पाग, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेश, एका माई जुगत व्याई, तिन चेले परवान, एक संसारी एक पंडारी, एक लाए दीवान, जिव तिस पावे तिवे चलावे, जिव होवे फरमान, ओ वेखे ओना नदर न आवे, बहुता ए वडान, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेश, आसन लोए लोए पंडार, जोग चुपाया सोए कावार, कर कर वेखे सिर जनहार, नानक सचे की साची कार, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेश, एक दूजी पौ लख होए, लख होए लख वीस, लख लख गेड़ा आखिया, एक नाम जगदीश, ए तरह पत पवड़िया, चढ़िया होए अकीस, सुन गल्ला आकाश की, कीटा आई रीस, नानक नदरी पाईया, कूड़ी कूड़ै ठीस, आखन जोर चुपै नहीं जोर, जोर न मंगन दे न जोर, जोर न जीवन मर न जोर, जोर न राज माल मनसोर, जोर न सुरती ज्ञान विचार, जोर न जुगती छुटै संसार, जिस हाथ जोर कर वेखै सोए, नानक उत्तम नीच न कोए, राती रुती थिति वार, पवन पानी अग्नि पाताल, तिस विच धरती थाप रखी धर्मसाल, तिस विच जी जुगत के रंग, तिन के नाम अनेक अनंत, करमी करमी होए विचार,
ਸੱਚਾ ਆਪ ਸੱਚਾ ਦਰਬਾਰ, ਤਿੱਥੈ ਸੋਹਣ ਪੰਚ ਪਰਵਾਨ, ਨਦਰੀ ਕਰਮ ਪਵੈ ਨਿਸ਼ਾਨ, ਕੱਚ ਪਕਾਈ ਉਥੈ ਪਾਏ, ਨਾਨਕ ਗਿਆ ਜਾਪੇ ਜਾਏ, ਧਰਮ ਖੰਡ ਕਾ ਇਹੋ ਧਰਮ, ਗਿਆਨ ਖੰਡ ਕਾ ਖੋ ਕਰਮ, ਕੇਤੇ ਪਵਨ ਪਾਣੀ ਬੈਸੰਤਰ, ਕੇਤੇ ਕਾਨ ਮਹੇਸ਼, ਕੇਤੇ ਬ੍ਰਹਮੇ ਕਾਰਤ ਕੜੀਐ, ਰੂਪ ਰੰਗ ਕੇ ਵੇਸ, ਕੇਤੀਆ ਕਰਮ ਭੂਮੀ ਮੇਰ, ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਤੂ ਉਪਦੇਸ਼, ਕੇਤੇ ਇੰਦ ਚੰਦ ਸੂਰ, ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਮੰਡਲ ਦੇਸ਼, ਕੇਤੇ ਸਿੱਧ ਬੁੱਧ ਨਾਥ, ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਦੇਈ ਵੇਸ਼, ਕੇਤੇ ਦੇਵ ਦਾਨਵ ਮੁੰਨ, ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਰਤਨ ਸਮੁੰਦ, ਕੇਤਿਆ ਖਾਣੀ ਕੇਤਿਆ ਬਾਣੀ, ਕੇਤੇ ਪਾਤ ਨਰਿੰਦ, ਕੇਤਿਆ ਸੁਰਤੀ ਸੇਵ, ਕੇਤੇ ਨਾਨਕ ਅੰਤਨਾਂਤ, ਗਿਆਨ ਖੰਡ ਮੈਂ ਗਿਆਨ ਪ੍ਰਚੰਡ, ਤਿੱਥੈ ਨਾਦ ਵਿਨੋਦ ਕੋਟ ਆਨੰਦ, ਸਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਰੂਪ, ਤਿੱਥੈ ਕਾਰਤ ਕੜੀਐ ਬਹੁਤ ਅਨੂਪ, ਕਾਂ ਕੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕਥੀਆਂ ਨਾ ਜਾਏ, ਜੇ ਕੋ ਕਹੈ ਪਿਛੈ ਪਛਤਾਏ, ਤਿੱਥੈ ਕੜੀਐ ਸੁਰਤ ਮਤ ਮਨ ਬੁੱਧ, ਤਿੱਥੈ ਕੜੀਐ ਸੁਰਾਂ ਸਿਧਾਂ ਕੀ ਸੁਧ, ਕਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਜੋਰ, ਤਿੱਥੈ ਹੋਰ ਨਾ ਕੋਈ ਹੋਰ, ਤਿੱਥੈ ਜੋਤ ਮਹਾਮਲਸੂਰ, ਤਿਨ ਮੈਂ ਰਾਮ ਰਿਆ ਭਰਪੂਰ, ਤਿੱਥੈ ਸੀਤੋ ਸੀਤਾ ਮੈਂ ਮਾਮਾ, ਤਾਂ ਕੇ ਰੂਪ ਨਾ ਕਥਨੇ ਜਾਏ, ਨਾ ਉਹ ਮਰੈ ਨਾ ਠਾਗੇ ਜਾਏ, ਜਿਨ ਕਹਿ ਰਾਮ ਵਸੈ ਮਨ ਮਾਹੇ, ਤਿੱਥੈ ਭਗਤ ਵਸੇ ਕੇ ਲੋਏ, ਕਰੇ ਆਨੰਦ ਸੱਚਾ ਮਨ ਸੋਏ, ਸੱਚ ਖੰਡ ਵਸੇ ਨੰਕਾਰ, ਕਰ ਕਰ ਵੇਖੈ ਨਦਰ ਨਿਹਾਲ, ਤਿੱਥੈ ਖੰਡ ਮੰਡਲ ਵਰ ਭੰਡ, ਜੇ ਕੋ ਕਥੈ

شہنشاہ ہر دو عالم صاحب کمال تن تن صاحب سری گرو گرنتھ صاحب پاتشاہ جی دی پاون پوتر حضوری اندر جڑ بیٹھی گرو روپ گرو خالصہ ساتھ سنگت آؤ پیار وچ بھج کے فتح بلاؤ جی واہگرو جی کا خالصہ واہگرو جی کی فتح. گرو سواریو آپ وڈپاگی ہو جو گردوارا دیوان حال منجی صاحب روز مارا دی طرح جو پاون حکم گرو رام داس پاتشاہ جی دے پاون دربار سچ کھنڈ سری ہرمندر صاحب تو امرت ویلے بخشش ہویا ہے اس دی وچار آپا رل مل کے کرن واسطے نتمستک ہوئے ہیں. آپ جی نے ربی بانی الہی بانی دا کیرتن سرون کیتا ہے جو مبارک حکم دی بخشش ہوئی ہے اس دا مول پاٹھ مان یوگ سنگھ صاحب جی تو آپ جی نے سرون کیتا ہے. گرو سواریو وڈے بھاگ نے انہاں دے جنہاں نوں اس پاون استھان دی چرن توڑی نصیب ہوندی ہے وڈے بھاگاں دے نال. یہ استھان ہے جس دے سبندھ وچ ایک ادیب کہندا ہے کہ گرو رام داس پاتشاہ تیرے نام ورگا دنیا تے نام کوئی نہیں تے پاتشاہ تیرے تھاں ورگا دنیا تے تھاں بھی کوئی نہیں ڈٹھے سبے تھا نہیں تد جہیا بدو پرکھ بداتا تاں تو سوہیا. اس پاون استھان دے درشن کرن دا سپاگ پراپت ہوندا ہے وڈے بھاگاں والے نوں. ودیشاں وچ میں ویکھدا بیٹھے ہوئے لوگ دور دراڑ وچ بیٹھے ہوئے لوگ وہ ترلے لیندے نے ارداساں کردے نے کہ گرو رام داس ساڈے تے وی کرپا کر اسی وی تیرے پاون دربار دی کتے حاضری بھر سکیے پاتشاہ کتے تیری چرن توڑی سانوں وی نصیب ہو جائے. ایسا اندر ایک ہما اندر چاہ ہوندا ہے کہ کتے گرو رام داس پاتشاہ جی دے چرناں دی توڑی پراپت ہو جائے. سچ جانیو گرو سواریو گاہے بگائے دور دراڈ جان دا سما ملدا ہے تے کلکتے دے ٹاٹا نگر دے کول ایک نگر اتھے اسی پروگرام کرن واسطے گئے. دیکھو اینو کتے من مت وچ نہ لیا جے گل بھاونا دی ہے گل شردا دی ہے. اسی گئے تے گڈیاں کھڑیاں سن ہوں انہوں نے پتا ہے کہ اے گرو رام داس کے گھروں آئے نے حضوری راگی جتھا نال سی. سچ جانیو پیار اینا کہ گڈیاں دے ٹائراں دی مٹی لا کے بھی گھراں نوں لے گئے مٹی لا کے گھراں نوں لے گئے بھاونا اے کہ اے گرو رام داس کے در تو آئے نے. اور ایسی سکھ دے اندر تڑپ ہونی بھی چاہیے. ساڈے وڈے بھاگ نے اسی پاتشاہ جی دے پاون دربار دے درشن دیدارے کر رہے ہیں. اج جو مبارک حکم بخشش ہوئے اے بھگت رویداس جی مہاراج انہاں دی رسنا تو اچارن ہوئے ہے. دیکھو نام والوں او بھگت نے 15 بھگتاں دی بانی تن گرو گرنتھ صاحب مہاراج اندر درج ہے. نام والوں او بھگت نے پر بانی والوں او ساڈے گرو وی نے. جتھے اسی گرو صاحبان دی بانی نو متھا ٹیک دے ہاں اتھے 40 شبد نے بھگت رویداس جی دے انہاں نو وی متھا ٹیکدا ہے انہاں نو وی سیس چکدا ہے ہر سکھ دا سیس چکدا ہے. تو اج دا اے جو مبارک شبد
धन गुरु ग्रंथ साहिब महाराज जी दे अंग 694 ते इह सुभायमान है। तनासरी राग अंदर है। किन्ना सन्मान दिता गया है तनासरी भगत रविदास जी की। उस बाणी का सन्मान है। तो मैं बेनती करा इस मुबारक शब्द अंदर एक तरला है, एक बेनती है कि अगे उस परिपूर्ण परमात्मा के। तो बेनती की है कि हे परिपूर्ण परमात्मा, मैनू इस गल की समझ पई है कि मेरे अंदर केवल ते केवल अवगण ही भरे हुए ने, केवल गुण तेरे कोल ने, असी ते अवगणा दे भरे हुए हैं। आम संसार विच जो वेखण विच आउंदा है ना, मनुख की एक फितरत है, मनुख का एक सुभा है कि बंदा अपने अंदर गुण वेखदा है, ये दूजे दे अंदर औगण वेखदा है। इन्हें दूजे दे अंदर औगण दिखाई देणगे, अपने अंदर गुण ही वेखदा है। भावें किसी विच 100 गुण होवे ना, पर मनुख का एक सुभा है कि वह 100 गुण जिहड़ा उन्हें इगनोर कर देगा। उहदा एक औगण लभण का यतन करदा है कि किते एक औगण मिले ते उन्हों उछालिया जाए, इहदी मिट्टी पलीत की जाए। बंदे दा सुभा है, ये औगणा नाल सांझ पांदा है। जिवें कीड़ी साफ दीवार विच भी खुदा लभदी फिरदी है ना, मनुख की भी बिरती ऐसी है कि यह सिर्फ ते सिर्फ औगण ही लभदा है कि किते औगण मिल जाए, एक औगण लभ जाए। सतगुरु जी सानू बाणी विच कहिंदे ने, नहीं प्यारिया, गुणा का होवै वासला कड वास लईजै, जे गुण होवण साजना मिल सांझ करीजै, सांझ करीजै गुणा केरी छोड़ अवगण चलीए। कहिंदे ने याद रखी, हर बंदे विच गुण भी है ते अवगण भी है। ऐसा कोई नहीं दावा कर सकता कि मेरे विच अवगण कोई नहीं, और यह भी नहीं दावा कर सकता कि मेरे विच गुण कोई नहीं। नहीं, गुण भी है, किसी विच गुणा की मात्रा ज्यादा है, किसी विच औगणा की ज्यादा, पर है सारिया विच। तो पातशाह जी कहिंदे ने, प्यारिया, हर बंदे विच गुण ने, हर बंदे विच औगण भी ने, पर तेरा की कर्म है कि तू औगणा नू छड्ड तू गुणा नाल सांझ पा। देखो, बंदा पहाड़ दी कोल चला जाए, उत्थे जाके इनू कोई बर्फ मंगन दी लोड़ नहीं पैंदी, इनू शीतलता मंगन दी लोड़ नहीं पैंदी, अपने आप ही मिल जांदी है। जे कोई फुल्लां दे बगीचे विच चला जाए, उत्थे इनू सुगंधी मंगनी नहीं पैंदी, अपने आप ही मिलदी है। पर जे कोई बंदा गंदगी दे ढेर दे कोल जाके खड़ा हो जाए, ते सच जाने हो गंदगी भी मंगनी नहीं पैंदी, अपने आप ही मिली जांदी है, मंगन की लोड़ नहीं पैंदी। अग दे कोल खड़े होवांगे सेक अपने आप मिलेगा। साहब जी कहिंदे ने, प्यारिया, तू गुणा दे नाल सांझ पा, सांझ करीजा गुणा केरी छोड़ अवगुण चलीए, पहरे पटंबर कारे डंबरे अपना पिण मलिए। कहिंदे ने, प्यारिया, जे तू गुणा नाल सांझ पा लई ना, ते तू गुण वेखदा वेखदा एक दिन आप भी गुणवान हो जाएगा। तू गुण गांदा गांदा गुणी निदान दा रूप हो जाएगा। इसे करके साहब कहिंदे ने, गुण कै गुणी समावना, तू गुण गांदिया गांदिया एक दिन उहदा रूप हो जाएगा। पर जे तू सांझ औगणा दे नाल ही पांदा रहा ना, ते फिर तू दूजिया दे औगण लभदा लभदा एक दिन आप भी औगण हारा हो जाएगा। पर मनुख दूजियां दे औगण वेखदा है, अपने विच गुण वेखदा है। पर जिस दिन मनुख नू इस गल दा ज्ञान हो जाए, एक अदेब कहिंदा है
कि जब तक न थी अपने गुनाहों की खबर, ख्याल करियो जिन्ना चिर अपने औगणा का पता ही नहीं सी, जब तक न थी अपने गुनाहों की खबर तो देखते थे औरों के ऐबो हुनर। कहिंदे ने दूजियां दे ऐब वेख दे रहे, जब अपने गुनाहों पे पड़ गई नजर तो नजर में कोई भी बुरा ना रहा। कहिंदे ने प्यारिया जिदन अपने गुनाह तू वेख लेना उदन तेनू होर कोई बुरा नजर नहीं आएगा। कहो नानक हम नीच करमा शरण परे की राखो शर्मा। उस दिन यह अवस्था बन जाएगी मनुख नू बहुत अमीर होके ना ते अपने अंदर दी गरीबी जिहड़ी ओ झलकण लग पैंदी है, पता लगन लग पैंदा है, अपनियां कमजोरियां दा पता लगन लग पैंदा है। जिद्दां जिद्दां बंदा सियाणा हुंदा जांदा है इहनू समझ पैण लग पैंदी है। और कहिंदे ने कि सुकरात कहिंदा जदों मैं छोटा सी ना तो मैं बड़े दावे करदा सी, मैं कहिंदा सी मैं सब कुछ जानदा, मैनू जो भी पुछोगे मैं तुहानू जवाब देंगा, मैं सब कुछ जानदा। पर कहिंदे ने जदों मैं थोड़ा से वड्डा होया तो फिर मैनू इस गल की समझ पई कि कुछ ऐसा है जेड़ा मैं अजे नहीं जानदा। पर कहिंदे ने अज मैं बुढ़ा हो गया तो अज मैनू समझ आ गई कि मैं तो अजे कुछ भी नहीं जानदा, मैं तो कुछ भी नहीं जानदा। समझ पै गई है कि नहीं अजे तो अंदर सारा खाली पिया, मैं तो अजे कुछ भी नहीं जान सकिया। तो गुरु सवारे जेडे रब दे प्यारे ने ना जिदा जिदा सुरत उची चली जाती है फिर इस गल की समझ आन लग पैंदी है कि नहीं परमात्मा तू समर्थ वड्डा मेरी मत थोड़ी राम, हे वाहिगुरु तू तो बहुत वड्डा, तू बहुत वड्डा मेरी मत ते बड़ी छोटी है, मैनू तो अजे कुछ भी समझ नहीं। अंदर दी गरीबी अंदर दी कमजोरी झलकन लग पैंदी। पर यह भी बेनती करा यह उदो अवस्था बनती है जदों गुरु की शरण विच आ जाइए, जदों आपां नाम दे नाल जुड़ के सुरत नू उच्चा लजावांगे उस वेले इस गल की फिर मनुख नू समझ पैंदी है। नहीं तो मनुख दे अंदर हौमे ते हंकार ही भरिया रहिंदा है। और जिन्ना चिर यह हौमे अंदर है, हौमे का कंडा जिन्ना चिर अंदर है ना, साकत हर रस साध ना जानिया तिन अंतर हौमे कंडा है। यह हौमे का कंडा जेड़ा है यह हरी दे रस का स्वाद चखण ही नहीं देता। पर मेरे सतगुरु जी कहिंदे ने प्यारिया परमात्मा तेरे को दूर थोड़ा है, परमात्मा तो बहुत तेरे नेड़े है। धन तिरका एक ही संग वासा, धन कहिंदे ने आत्मा नू ते तिर कहिंदे ने परमात्मा नू। कहिंदे ने आत्मा ते परमात्मा कोई बहुते दूर नहीं, धन तिरका एक ही संग वासा विच होमे भीत करारी जी। कहिंदे ने विच एक भीत दीवार है, वह कादी है होमे दी दीवार, मनुख दे अंदर होमे दी दीवार है जेड़ी परमात्मा नालों दूरी बनाई रख दी है कि मैं हां मेरे वर्गा होर कोई भी नहीं। और जिस जदों मनुख दे अंदर होमे है हंकार है अंदर उन्ना चिर निरंकार नाल सांझ नहीं जे बन सकती। निरंकार दे नाल सांझ उदों ही बनेगी जदों साडे अंदरों होमे ते हंकार मिट जाएगा, फिर निरंकार दे नाल सांझ पैंदी। भगत रविदास जी दा ही पावन शब्द असीं पढ़ने आ सोरठ राग दा, जिहदे विच उह बख्शिश कर देने, जब हम होते तब तू नहीं। कहिंदे ने जिन्ना चिर अंदर मैं सी, जिन्ना चिर अंदर हौमे सी, जिन्ना चिर अंदर हंकार सी ना, ए परमात्मा ओना चिर तेरे नाल सांझ नहीं सी बन सकी। जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही। ते हुण जदों समझ पै गई है हुण अंदरों मैं मिट गई है,
ਹੁਣ ਕੇਵਲ ਤੇ ਕੇਵਲ ਤੂੰ ਹੀ ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਹੀ ਤੂੰ ਹੈ, ਤੂੰ ਤੂੰ ਕਰਤਾ ਤੂੰ ਹੁਆ, ਮੁਝ ਮੇ ਰਹਾ ਨਾ ਹੂ। ਜਬ ਆਪਾ ਪਰਕਾ ਮਿਟ ਗਿਆ, ਜਤ ਦੇਖਾ ਤਤ ਤੂੰ। ਹੇ ਪਰਮਾਤਮਾ, ਜਿੰਨਾ ਚਿਰ ਅੰਦਰ ਮੈਂ ਸੀ, ਅੰਦਰ ਹਉਮੈ ਸੀ, ਓਨਾ ਚਿਰ ਤੇਰੇ ਨਾਲ ਸਾਂਝ ਨਾ ਬਣ ਸਕੀ। ਵਿੱਚ ਹਉਮੈ ਭੀਤ ਕਰਾਰੀ ਜੀ। ਜੇ ਪ੍ਰਾਣੀ ਹਉਮੈ ਤਜੀ, ਕਰਤਾ ਰਾਮ ਪਛਾਣ। ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਜਿਸ ਬੰਦੇ ਨੇ ਹਉਮੈ ਦਾ ਤਿਆਗ ਕੀਤਾ ਨਾ, ਉਹਨੂੰ ਹੀ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਸਮਝ ਪੈਂਦੀ, ਉਹਨੂੰ ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਪਛਾਣ ਆਉਂਦੀ। ਹਉਮੈ ਬੂਝੇ ਤਾਂ ਦਰ ਸੂਝੇ, ਗਿਆਨ ਵਿਹੂਣਾ ਕਥ ਕਥ ਲੂਝੇ। ਪਿਆਰਿਆ, ਜਿੰਨਾ ਚਿਰ ਤੈਨੂੰ ਇਸ ਗੱਲ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ ਪਈ, ਉਹਨਾਂ ਚਿਰ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਨਾਲ ਤੇਰੀ ਸਾਂਝ ਨਹੀਂ ਬਣ ਸਕਦੀ। ਜਬ ਹਮ ਹੋਤੇ ਤਬ ਤੂੰ ਨਾਹੀਂ, ਅਬ ਤੂੰ ਹੀ ਮੈਂ ਨਾਹੀਂ। ਅਮਲ ਅਗਮ ਜੈਸੇ ਲਹਿਰ ਮੈਂ ਉਦਦ, ਜਲ ਕੇਵਲ ਜਲ ਮਾਹੀਂ। ਜਿਵੇਂ ਸਾਗਰ ਦੇ ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਦੋਸ਼ ਦੇ ਨਾਲ ਬੜੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਉੱਠਦੀਆਂ ਨੇ, ਬੜੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਉੱਠਦੀਆਂ ਨੇ, ਪਰ ਕੋਈ ਇਹ ਸਮਝੇ ਕਿ ਲਹਿਰ ਵੱਖਰੀ ਏ ਤੇ ਸਾਗਰ ਵੱਖਰਾ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਹ ਨਹੀਂ, ਇਹ ਲਹਿਰਾਂ ਸਾਗਰ ਦੀਆਂ ਨੇ, ਉਹ ਸਾਗਰ ਦੇ ਵਿੱਚ ਹੀ ਸਮਾਣਗੀਆਂ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਮਨੁੱਖ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਰੂਪ ਹੈ, ਔਰ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦਿਨ ਇਹਨੇ ਸਮਾ ਜਾਣਾ, ਪਰ ਇਹ ਹਉਮੈ ਦਾ ਗ੍ਰਸਿਆ ਹੋਇਆ ਪਰਮਾਤਮਾ ਨੂੰ ਆਪਣੇ ਤੋਂ ਦੂਰ ਸਮਝੀ ਬੈਠਾ। ਗਾਵੈ ਕੋ ਜਾਪੈ ਦਿਸੈ ਦੂਰ, ਕੋਈ ਕਹਿ ਰਿਹਾ ਪਰਮਾਤਮਾ ਤੇ ਬਹੁਤ ਦੂਰ ਹੈ। ਗਾਵੈ ਕੋ ਵੇਖੈ ਹਾਦਰਾ ਹਦੂਰ, ਕੋਈ ਕਹਿ ਰਿਹਾ ਕਿ ਪਰਮਾਤਮਾ ਬਹੁਤ ਨੇੜੇ। ਮਾਧਵੇ ਕਿਆ ਕਹੀ ਹੈ ਭ੍ਰਮ ਐਸਾ, ਜੈਸਾ ਮਾਨੀਐ ਹੋਏ ਨਾ ਤੈਸਾ। ਇਹ ਪਰਮਾਤਮਾ ਜਿਹੋ ਜਿਹਾ ਮਨ ਬੈਠਿਆ ਨਾ, ਉਹੋ ਜਿਹਾ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਜੋ ਅਸੀਂ ਸਮਝ ਬੈਠੇ ਹਾਂ ਉਹ ਨਹੀਂ, ਇਸ ਜਿੰਨੇ ਆਕਾਰ ਨੇ ਨਾ ਇਹ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਨੇ, ਜਿੰਨਾ ਰੂਪ ਨਜ਼ਰ ਆ ਰਿਹਾ ਇਹ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਰੂਪ ਹੈ, ਜਿੰਨੇ ਗੁਣ ਨਜ਼ਰ ਆ ਰਹੇ ਨੇ ਇਹ ਗੁਣ ਕਿਸੇ ਮਨੁੱਖ ਦੇ ਨਹੀਂ, ਇਹ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਗੁਣ ਨੇ। ਬਦਕਿਸਮਤੀ ਕਿ ਬੰਦਾ ਆਪਣੇ ਗੁਣ ਸਮਝ ਲੈਂਦਾ, ਨਹੀਂ ਉਸ ਵੱਡੇ ਦੇ ਵਡਿਆਈਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਜਦੋਂ ਕਰਨੀਆਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰੇਗਾ ਨਾ, ਫਿਰ ਸਮਝ ਪਏਗੀ ਕਿ ਹੇ ਪਰਮਾਤਮਾ ਸਭ ਗੁਣ ਤੇਰੇ, ਮੈਂ ਨਾ ਹੀ ਕੋਏ, ਵਿਣ ਗੁਣ ਕੀਤੇ ਭਗਤ ਨਾ ਹੋਏ। ਹੇ ਪਰਮਾਤਮਾ ਇਹ ਸਾਰੇ ਗੁਣ ਤੇਰੇ ਹੀ ਨੇ। ਤੇ ਬੜੀ ਪਿਆਰੀ ਉਦਾਹਰਣ ਦਿੰਦੇ ਨੇ, ਨਰਪਤੇ ਇੱਕ ਸਿੰਘਾਸਨ ਸੋਇਆ, ਸੁਪਨੇ ਪਿਆ ਭਿਖਾਰੀ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇੱਕ ਰਾਜਾ ਜਿਹੜਾ ਸਿੰਘਾਸਨ ਦੇ ਉੱਤੇ ਸੌ ਗਿਆ, ਤੇ ਸੁਪਨੇ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿਤੇ ਸ਼ਿਕਾਰ ਖੇਡਣ ਚਲਾ ਗਿਆ, ਸ਼ਿਕਾਰੀ ਕੁੱਤੇ ਨੇ ਕੱਟ ਲਿਆ, ਜ਼ਹਿਰ ਚੜਨ ਲੱਗ ਪਿਆ, ਤੇ ਦੌੜਿਆ ਕਿਸੇ ਵੈਦ ਕੋਲ ਦਵਾਈ ਲੈਣ ਵਾਸਤੇ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਕਿਹਾ ਇੰਨੇ ਪੈਸੇ ਲੱਗਣਗੇ, ਜੇਬ ਵਿੱਚ ਹੱਥ ਮਾਰਿਆ ਤੇ ਪੈਸਾ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਹੁਣ ਮੰਗਦਾ ਫਿਰਦਾ ਲੋਕਾਂ ਕੋਲੋਂ ਕਿਤੇ ਚਾਰ ਛਿੱਲਾਂ ਮੈਨੂੰ ਮਿਲ ਜਾਣ ਤੇ ਮੈਂ ਆਪਣਾ ਵੈਦ ਕੋਲੋਂ ਇਲਾਜ ਕਰਵਾ ਸਕਾਂ। ਬੜਾ ਦੌੜਿਆ, ਕਿਸੇ ਨੇ ਤਰਸ ਖਾ ਕੇ ਕੋਈ ਚਾਰ ਪੈਸੇ ਦਿੱਤੇ ਤੇ ਲੈ ਕੇ ਵੈਦ ਕੋਲ ਦੌੜਦਾ ਆ ਰਿਹਾ ਸੀ। ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਠੇਡਾ ਵੱਜਾ, ਠੋਕਰ ਲੱਗੀ ਤੇ ਚੀਕ ਨਿਕਲ ਗਈ, ਚੀਕ ਨਿਕਲੀ ਤੇ ਜਾਗ ਵੀ ਆ ਗਈ, ਅੱਖ ਖੁੱਲ ਗਈ। ਸੱਚ ਜਾਣਿਓ, ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਵੀ ਜਦੋਂ ਬੰਦੇ ਨੂੰ ਠੋਕਰ ਲੱਗਦੀ ਹੈ ਨਾ, ਉਦੋਂ ਹੀ ਅੱਖ ਖੁੱਲਦੀ, ਜੇ ਉਹਨਾਂ ਚਿਰ ਨਹੀਂ, ਜਦੋਂ ਠੋਕਰ ਲੱਗਦੀ ਏ ਫਿਰ ਅੱਖ ਖੁੱਲਦੀ। ਅੱਖ ਖੁੱਲੀ ਤੇ ਵੇਖਿਆ ਕੀ ਕਿ ਹੱਦ ਹੋ ਗਈ, ਮੈਂ ਤੇ ਇੱਕ ਸੰਘਾਸਣ ਤੇ ਬੈਠਾ ਰਾਜਾ, ਪਰ ਮੈਂ ਤੇ ਮੰਗਤਾ ਬਣਿਆ ਫਿਰਦਾ ਸਾਂ। ਨਰਪਤ ਇੱਕ ਸਿੰਘਾਸਨ ਸੋਇਆ, ਸੁਪਨੇ ਪਿਆ ਭਿਖਾਰੀ। ਅਸ਼ਤ ਰਾਜ ਬਿਸ਼ਰਤ ਦੁੱਖ ਪਾਇਆ, ਸੋਗਤ ਪਈ ਹਮਾਰੀ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਰਾਜ ਭਾਗ ਹੁੰਦਿਆਂ ਹੋਇਆ ਵੀ ਰਾਜ ਭਾਗ ਕੋਲ ਹੈ, ਸਿੰਘਾਸਣ ਤੇ ਬੈਠਾ ਹੈ, ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਵਿਛੜ ਕੇ ਮੰਗਤਾ ਬਣਿਆ ਫਿਰਦਾ, ਦੁੱਖ ਪਾਇਆ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਮਨੁੱਖ ਜਿਹੜਾ ਨਾ, ਇਹ ਪਰਮਾਤਮਾ ਦੇ ਹੁੰਦਿਆਂ ਵੀ
परमात्मा तो दुखी हो के विछड़ के ये दुखी होया है, ये दुख चलदा फिरदा है। जे सुखां दे दाते नाल सांझ पै जाए तो जीवन विच कदे भी दुख नेड़े भी नहीं आएगा। उस मालक दे नालों असी टुट गए हैं, वो परमात्मा साढ़े नेड़े है पर बंदा समझदा है नहीं दूर है। सर्ब असी कहने हां कि सर्ब एक अनेक स्वामी सब घट भुगवै सोई, कहिंदे ने सारे थावां ते वो सारयां दे विच व्यापक है, सारे घटां दे विच वो परमात्मा वरत रिहा। ते भगत जी कहिंदे ने कह रविदास हाथ पै नेर है, सहजे होए सो होई। कहिंदे ने परमात्मा ते साडे हाथ नालों भी नेड़े है, जदों किते चोट आउंदी है ते सब तो पहला साडा हाथ उत्थे पहुंचदा है ना। पर कहिंदे ने प्यारिया परमात्मा तेरे तो दूर नहीं, वो ते तेरे हाथ तो भी नेड़े है, वो ते हर वेले तेरे नाल है। दुकालंग परनासी दयालंग स्वरूपे सदा अंग संगे अपंगंग पपूते, वो परमात्मा हर वेले तेरे नाल है। पर बंदे ने परमात्मा नू वखरा समझ लिया क्योंकि अंदर हौमे है। पांबीरी के पात पर्दो बिन पेख है दूर आयो, तितली दे खंभ को जिन्ना पड़दा जिन्ने परमात्मा नू मनुख तो दूर समझ लिया। और जिस दिन इस गल दी समझ पै गई ना मनुख नू कि मैं परमात्मा तो विछड़ गया, मैं ओदे तो विछड़िया होया, जिस दिन इस गल दी समझ पै गई कि मैं औगणा दा भरिया होया। पट साहिबान कहिंदे ने ना हम अवगुण परे एक गुण नाही, हे वाहिगुरु असी ते औगणा दे भरे हैं, एक भी साडे विच गुण नहीं, क्यों सब गुण तेरे मैं ना ही कोई। समझ आ गई हमें अवगुण परे एक गुण नाही, अमृत शाद बिखे बिख खाई।